0: ਨੋਟ ਕਰਾਈ ਗੱਲ ਦਾ ਸੀ 0301-21-9851 ਕਿਸੇ ਵੀ ਬਿਮਾਰੀ ਬਾਬਤ ਅਵਾਂ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਖਾਂ ਮਾਲੂਮਾਤ ਵਠੀ ਸਕੋ ਥਾ ਅਵਾਂ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਖਾਂ ਪੁੱਛੀ ਸਕੋ ਥਾ ਕਾ ਵੀ ਬਿਮਾਰੀ ਲਾ ਇਲਾਜ ਨਾ ਹੈ ਕਦੇ ਵੀ ਮਾਯੂਸ ਨਾ ਹੈ ਥਿਣੋ ਮਾਯੂਸੀ ਕੁਫਰ ਆਹੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਆਹੇ ਸਿਹਤ ਜੀ ਗਾਲ ਜੀ ਮਹਿਰਾਪੁਰ FM 94 ਕਿਸੇ ਵੀ ਬਿਮਾਰੀ ਬਾਬਤ ਅਵਾਂਖੇ ਮਾਲੂਮਾਤ ਵਠਣੀ ਆਹੇ ਤਾਂ 0301-21-9851 ਤੇ ਤਵਾਂ ਅਸਾਂਜੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਮੇਂ ਸ਼ਾਮਿਲ ਥੀ ਸਕੋ ਥਾ ਕਾਲਨ ਜੋ ਸਿਲਸਿਲੋ ਜਾਰੀ ਆਹੇ ਪਰ ਅਸੀਂ ਪਹਿਰਿਆਂ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਸਾਂ ਮੁਖਾਤਿਬ ਥੀਂਦਾਸੀਂ ਇਨ ਖਾਂ ਬਾਅਦ ਮੇਂ ਦੋਸਤਨ ਜੋ ਕਾਲਸ ਵੀ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਮੇਂ ਸ਼ਾਮਿਲ ਕੰਦਾ ਹਲੰਦਾਸੀਂ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਹਰ ਅਰਬਾ ਖਮੀਸ ਜੁਮੋ ਛੰਛਰ ਆਚਰ ਐਂ ਸੂਮਰ ਤੇ ਸੁਬੁਹ ਜੋ 10 ਖਾਂ ਸ਼ਾਮ 5 ਵਗੇ ਤਾਈਂ ਜਰਮਨ ਹੋਮਿਓਪੈਥਿਕ ਕਲੀਨਿਕ ਸਾਹਮਣੋਂ ਵਧਣ ਪੋਟਰਾ ਪੈਟਰੋਲ ਪੰਪ ਕੋਟਲੀ ਕਬੀਰ ਰੋਡ ਮਹਿਰਾਪੁਰ ਮੇਂ ਮਰੀਜ਼ਨ ਜੋ ਇਲਾਜ ਕੰਦਾ ਆਹਿਨਿ ਸਭ ਖਾਂ ਪਹਿਰਿਆਂ ਅਸੀਂ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਖੇ ਖੁਸ਼ ਆਮਦੀਦ ਚਾਹੂੰ ਥਾ ਜੋ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਜੋ ਮੁਹਬਤੂ ਆਹਿਨਿ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਪੰਹਿੰਜੋ ਕੀਮਤੀ ਵਕਤ ਕੱਢੀ ਕਰੇ ਅਸਾਂਜੇ ਸਟੂਡੀਓ ਮੇਂ ਅਚਨ ਥਾ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਅਸਲਾਮ ਅਲੈਕੁਮ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਠੀਕ ਆਇਓ ਤਬੀਅਤ ਠੀਕ ਆਏ
1: ਜੀ ਸਾਈਂ ਅੱਲਾਹ ਤਾਲਾ ਜੈ ਸਾਂ
0: ਅੱਜ ਕਿਹੜੇ ਮੌਜੂ ਬਾਬਤ ਅਸਾਂਜੇ ਮੌਜੂਸ ਬੁੱਧਨੜਨ ਕੀ ਅਵਾਂ ਜਾਣ ਦਿੰਦਾ ਪਰ ਇਨ ਸਾਂ ਗਦੋ ਗਦ ਜਿਕੀ ਤਾਂ ਡੀਂ ਵੇਹੋ ਥਾ ਪੰਹਿੰਜੇ ਕਲੀਨਿਕ ਤੇ ਅਵਾਂਜੋ ਟਾਈਮ ਚਾਹੇ ਅਵਾਂਜੋ ਡੇਜ਼ ਕਿਹੜਾ ਆਹਿਨਿ ਅੱਜ ਕੇ ਮਰੀਜ਼ਨ ਜੋ ਇਲਾਜ ਕਿਹੋ ਥਾ ਮਹਿਰਾਪੁਰ ਸ਼ਹਿਰ ਮੇਂ
1: اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم صلی اللہ علیہ وسلم پہرا تا سب تعریف ہوں رب پاک جو جے کو اساں کے جارے تھو خارائے تھو روزی دے تھو خوشی دے تھو سبنی زمینی آسمانی آفتن خا محفوظ رکھے تھو اساں پروگرام سچی گال جے کو بر وقت ٹائم تے نشر تھیندو ہے اساں دی کلینک جرمن ہومیوپیتھک کلینک واں کی خبر آئے تھا ہفتے جا 6 دن مہراپور شہر میں موجود ہونی ہے جے میں جمعے جو دی چھنچر جو دی آچر جو دی 3 ڈیں اساں چیک اپ فیس فری جو اسو رکھی ہے
0: تمام بہترین عمل
1: سے ایں میڈیسنز مریض کے سٹور تا اٹھڑی پنی ہیں ایں بقایا جے کے ڈیں ہوندا ہیں سومر اربا خمیس باقی انگارے جو ڈیں کلینک اساں جی بند ہوندی ہے
0: بند ہوندی ہے
1: ایو نوٹ ضرور کرائیندا ہلوں دوبارہ تے انگارے جو ڈیں کلینک بند ہوندی ہے ان کھا بعد میں جے کی ٹائمنگ ہے صبح جو 10 بجے کھا شام جو 5 بجے تائیں ایں جے کی ایڈریس ہے او ہے کوٹڑی روڈ ساموں ودھن پوٹرا پیٹرول پمپ इहो ज़रूरु ज़हन में रखंदा साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप कोटड़ी रोड मेहरापुर शहर में उनखां अलावा मौज़ूआतनि जे हवाले सां ॻाल्हि कयूं था असां कोशिशि इहा कंदा आहियूं त जीअं त असांजो प्रोग्राम जो मक़सदु इहो हूंदो आहे त अवेयरनेस जेको आहे सो अवाम ताईं कहिड़ी बि बीमारी हुजे चाहे जेको आहे सो का कुदरती सौगात हुजे या नुस्ख़ा हुजनि त उहो असां जेको आहे सो पंहिंजे ॿुधंदड़नि ताईं जेको आहे सो पहुचायूं था जीअं उहो उन मां वध में वधि लाभ हासिलु करे सघनि अहिड़े तरीक़े सां अॼुकल्ह जी जेकी मौसम आहे ॾिसो तमामु हिकिड़ी गर्म जेको आहे सो मौसम आहे ऐं गर्मी तमामु घणी वधी वई आहे ऐं इन में जीअं गर्मी वधंदी आहे त कुदरत जे तरफ़ां अल्ला ताला जेको आहे सो बेशुमार अहिड़ियूं थधियूं सब्ज़ियूं ऐं अहिड़ा थधा फ्रूट जेको आहे सो कुदरत जे तरफ़ां नाज़िल कंदो आहे जेके असांजे लाइ ई हूंदा आहिनि ऐं कुदरती शयूं आहिनि ऐं तव्हांखे इहो ॿुधी बि ख़ुशी थींदी त इन्हनि ई जेको आहे सो सौगातुनि मां इन्हनि ई कुदरती शयुनि मां ई दवाऊं बि तयारु थींदियूं आहिनि इन्हनि ई जड़ी ॿूटियुनि मां ई असांजी होम्योपैथिक जूं दवाऊं तयारु थींदियूं आहिनि अहिड़े तरीक़े सां असां जॾहिं बीमार थींदा आहियूं त लाड़ो जेको आहे सो डॉक्टर्स ॾे कंदा आहियूं लेकिन सुठी ॻाल्हि आहे लेकिन बहितर ॻाल्हि जेकी आहे मुंहिंजी नज़र में आहे ऐं जेको असां ऑब्ज़र्व कयो आहे ऐं जेके पेशंट्स में महिल ताईं ॿुधाईंदा आहियूं त कमु उहे वरी बि असांखे कुदरती पंहिंजी शयूं ईंदियूं आहिनि मिसलनि हाणे जेकॾहिं को बि मसइलो हूंदो आहे त असां कुदरती हवा छो अॻे तव्हां ॾिसंदो त हिन वक़्तु त तमामु घणियूं फैसिलिटीज़ आहिनि त मेडिसिन्स मिसाल हिकिड़ो प्रिपेयर थियनि थियूं अचनि थियूं या जेको आहे माण्हू हॉस्पिटलाइज़ थिए थो एमरजेंसी में इंजेक्टेबल थिए थी या इवन जेको आहे को अहिड़ो मसइलो आहे त सर्जरी बि थिए थी लेकिन अव्हांखे ॿुधी ख़ुशी थींदी असां वटि होम्योपैथिक में अहिड़ियूं दवाऊं जेके आहिनि जेके बग़ैर इंजेक्शन जे असरात कंदियूं आहिनि बग़ैर सर्जरी जे जेकी जेकॾहिं पथरी आहे त उहा निकिरी ईंदी आहे बग़ैर कंहिं जेको आहे सो इंजेक्शन जे कोर्स जे जेको आहे सो कोर्स थींदा आहिनि कहिड़ी बि वॾनि बीमारियुनि जा अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं मां ॻाल्हि पई कई त गर्मी वधी वई आहे ऐं हिन गर्मी में जेको आहे सो लू लॻंदी आहे ऐं इन लू लॻण दौरान जेको आहे सो जेके कुदरती जेके सौगात या फ्रूट्स जे हवाले सां ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु अॼोको प्रोग्राम कोशिशि असां इहा ई कईसीं त अॼोके हिन जेको मौसम जे हवाले सां फ्रूट ते जेकॾहिं ॻाल्हायो वञे त छो जो उहो माण्हू दवाउनि ते केतिरो सारो ख़र्चु करे थो पर जेकॾहिं कुदरत जे तरफ़ां हिकिड़ा शयूं मौजूदु आहिनि त उन्हनि मां छो न माण्हू फ़ाइदो वठे ऐं खोड़ सारा इन वक़्तु ॾिसो तव्हां जेकॾहिं मिसाल ॾिठो वञे त आलू बुखारा मौजूदु आहिनि, जामन जेको आहे सो अची विया आहिनि, या जेको आहे सो मिसाल हिकिड़ो चकू जेको आहे सो आहे, पपीतो जेको आहे उहो ई मां अक्सर ॿुधाईंदो आहियां, वंगो मौजूदु आहे, फारवा मौजूदु आहिनि। लेकिन फारवनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयां, जेके फालसा बि चवंदा आहिनि, त फारवा हिकिड़ी शॉर्ट यानी वक़्त जे लाइ हूंदा आहिनि हिन मौसम में, मिसल मई ऐं जून या जुलाई जो कुझु हिसो जेको आहे सो ई हलंदा आहिनि ऐं पोइ जेको आहे सो वरी ख़तमु थी वेंदा आहिनि। ऐं पर लेकिन हुननि जा फ़ाइदा ॾिसो तमामु जेको आहे सो घणा हूंदा आहिनि। फालसा जेके आहिनि फारवा, उहे हिकु त जेको आहे सो जेकॾहिं बेसिकली फ़ाइदा हिननि जा शुरूआती हिकिड़ो ॿुधायूं त हिकु त जेको आहे सो हुन में विटामिन ए आहे ऐं उनखां पोइ जेको आहे सो फॉस्फोरस हुन में पियल आहे। हिकु त एंटी ऑक्सीडेंट आहे, एंटी ऑक्सीडेंट असां हुनखे चवंदा आहियूं जेके फासिद मादा इंसान जा जेके अंदरां ज़हरीला मादा हूंदा आहिनि उनखे हू जेको आहे सो उहे अख़राज करण में मदद कंदो आहे। ऐं फासिद मादनि में खोड़ सारियूं शयूं अची वियूं मिसलनि। ऐं उनखां पोइ जेको आहे सो जीअं विटामिन ए जी ॻाल्हि कई, फॉस्फोरस कई, ऐं जेको आहे सो विटामिन B12 जी ॻाल्हि कई, त इन्हनि में इन्हनि जो मक़सदु इहो हूंदो आहे त इन में भरपूर नमूने सां यानी तव्हांखे जेकॾहिं कंहिंखे बि रत जी कमी आहे त उहा जेको आहे सो दूरि थींदी आहे, कंहिंखे ऐसा बि कमज़ोरी आहे त उहा हुन सां जेको आहे सो फारवा जे करे माण्हू खाए थो त उन सां ख़तमु थी, कंहिंखे बि हिकु त जेको आहे सो जिगर जो मसालो अहम हूंदो आहे, कंहिंजो फैटी लिवर आहे या जेको कंहिंखे हेपाटाइटिस बी ए खां वठी हेपाटाइटिस ए आहे, हेपाटाइटिस बी आहे, हेपाटाइटिस सी आहे, उनखे जिगर खे रीबिल्ड कंदो आहे, जिगर जी इस्लाह कंदो आहे। तव्हां ॾिसो असांखे जेकॾहिं अहिड़ी तकलीफ़ थिए थी त असां गर्मियुनि में वञी ड्रिपूं जेको आहे सो हणाईंदा आहियूं ऐं जेको आहे सो जिगर जी बीमारियुनि में माण्हू मुबतला थी वञनि था त पोइ जेको आहे सो खोड़ सारे जे फैटी लिवर थी वञे थो त खोड़ सारे यानी मुश्किलातुनि में अची वेंदो आहे। लेकिन असां वटि अहिड़ियूं बेशुमार दवाऊं मौजूदु हूंदियूं आहिनि होम्योपैथिक जूं ठहियल जिन सां जेको आहे सो असां जेके इहे जेके बीमारियूं आहिनि, फैटी लिवर आहे, हेपाटाइटिस बी आहे, हेपाटाइटिस सी आहे, उन ते जेको आहे सो माशाल्लाह सुठे नमूने सां हू क़ाबिज़ थी वेंदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां अलाह ताला जेको आहे सो फारवनि में बि इहा सलाहियत मौजूदु रखी आहे, छा असां स्टडी कई आहे ऐं ऑब्ज़र्व कयो आहे, ॾिठो आहे, उहे ताईं तॾहिं जेको आहे सो हीउ प्रोग्राम पहुचायूं पिया ऐं इन जी हिस्ट्री आहे उहा पढ़ी करे, उहा ॾिसी करे, उहा पंहिंजे एक्सपीरियंस में आणे करे, छो जो माशाल्लाह जेको आहे सो हिन प्रोग्राम कंदे असांखे

0: तमामु बहितर आहे, जंहिंखे मादे जी तकलीफ़ आहे, मादे जी गर्माइश आहे, जिगर जी गर्माइश आहे, रत जी कमी आहे, उन जे लाइ ई तमामु हिकिड़ो बहितर मुफ़ीद आहे, मुफ़ीद आहिनि। ऐं उनखां पोइ UTI में यूरिनरी ट्रेक्ट इन्फेक्शन, जंहिंखे बि गुर्दनि जी तकलीफ़ रहंदी आहे, या प्रोस्टेट ग्लैंड जंहिंजो वधी वेंदो आहे, उन में पेशाब रुकजी ईंदो आहे, बर्निंग थींदी आहे, तेज़ाबु थींदी आहे, जलन थींदी आहे, उन में काफ़ी सारो फ़ाइदो थींदो आहे। अवां खे ख़बर आहे त असां वटि हिकिड़ी हर्बल जी मेडिसिन्स आहे, क्रेन मैक्स जे नाले सां ईंदी आहे, किनि में जड़ी बूटी आहे, क्रेन बेरी पियल आहे, जेके असांजा वॾा वॾा प्रोफेसर हज़रात डॉक्टर साहिबान जेको आहे सो उनखे लाइक कंदा आहिनि, ऐं उहा जेको आहे सो लिखंदा आहिनि। त उन जो कमु ऐं फारवन जो कमु तमामु उहो साॻियो ई सेम आहे, हालांकि हू हिकिड़ी सौशे मिलंदी आहे जेकी 50 रुपया हिकिड़ी पुड़ी आहे, या सीरप मिलंदो आहे जेको 200 रुपए जो शरबत आहे, पर उन जे जेकॾहिं तव्हां फारवन जो शरबत पीअंदो त ईअं सम्झो जस्ट लाइक तव्हां क्रेन मैक्स इस्तेमालु।
1: माशाल्लाह तमामु घणी अॼु तमामु बहितरीन डॉक्टर साहिबु, असांजी
0: बिल्कुलु कोशिशि इहा ई आहे त अञा जेको आहे सो वधीक हिन टॉपिक ते
1: ॻाल्हाईंदासीं।
0: बिल्कुलु
2: काई
1: ज़बान ऐं चप पची था पवनि, मादे बादे जी तकलीफ़ हूंदी, खाइण पीअण में कीअं आहियो? अच्छा हू सही आहियो, तव्हां FM ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो। मुंहिंजे ख़्याल में इहा मादे जी जॾहिं तकलीफ़ हूंदी आहे इन जे करे इहो वात पचल रहंदो आहे घणो, पोइ या वरी काई शइ माण्हू अहिड़ी इस्तेमालु कंदो आहे, मिसाल काई खंड या काफ़ी नंढे ॿारनि वांगुरु कॾहिं कॾहिं कंहिं माण्हू खे, पोइ थोरो चस्को बि थी पवंदो आहे, इन जे करे बि थींदो आहे। बरहाल डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो वधीक, ठीकु आहे, FM ॿुधो।
0: हा बिल्कुलु, जेको आहे सो वात पचण जा बि खोड़ सारा जेको आहे सो मसाला हूंदा आहिनि, ज़ाहिर या जेको आहे सो को जीअं मिठाण जी ज़्यादा इस्तेमालु करण जी ॻाल्हि कई, को खट इस्तेमालु ज़्यादा करे थो, को जेको आहे सो तरियल शयूं ज़्यादा इस्तेमालु करे थो, त उन जे करे जेको आहे सो इहे मसाइल थींदा आहिनि, या केरु वात जी सही सफ़ाई न कंदो आहे उन जे करे बि जेको आहे सो वात पची पवंदो आहे। इन जे करे सुबुह शाम हिकु त मसवाक तमामु ज़रूरी आहे, उहा करणु घुरिजे, ऐं उन खां पोइ जेको आहे सो पाणी गरम करे उनमें हेड या जाण या लूणु विझी उन जा गराड़ा करणु तमामु मुफ़ीद आहिनि, ऐं बहितर उन जो इलाजु असां वटि दवा मौजूदु हूंदी आहे, वरना अधे खे मशहूरु न फ़िलहालु मसवाक करे ऐं ॿियो स्पंगुर जी इस्तेमालु करे या वरी रूबरू ॾेखारे
1: सघे।
0: फ्री डेज़ जुमो छंछरु आचर मौजूदु
1: आहे, फ्री डेज़ आहे, उन्हनि में ॾेखारे वठे त वधीक बहितर थींदो। हे कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जे तरफ़ ईंदासीं। अस्सलाम वालेकुम।
3: वालेकुम सलाम साईं,
1: दुआ अलहमदिला, केरु साहिबु पियो ॻाल्हायो मुंहिंजा साईं? छा पुछंदा दस्ती साहब डॉक्टर साहब खां? जी मुंहिंजा भाउ जी अदा किथे रहियो ॾाते जो ॻोठ ऐं मेहरापुर को परे आहे 10 किलोमीटर बाग बचरा परियां 2 किलोमीटर ॾाते जो ॻोठ सुभाणे ई हलियो आहे, ॿिनि ॾींहंनि में इनशाला इहो रेशो बीहजी वेंदो। डॉक्टर साहिबु वटि हिकु टेक इलाजु मौजूदु आहे मुंहिंजा सजण साईं, ठीकु आहे न दस्ती साहिबु? घबराई न डॉक्टर साहिबु, कॾहिं इलाजु मौजूदु आहे डॉक्टर साहिबु, ते को आप बि ॿुधई थी, पर ते को नंढड़ीअ ॾे 1.5 साल जी उहा तकलीफ़ आहिनि, उहो कान ई पिया हलंदी न इतला परे। हल ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे, बस्तूर ॾिखला वञेसि, ठीकु आहे न मुंहिंजा साईं? डॉक्टर साहब को सुबह ही तो नंढी गिन है, इंशाल्लाह रिजल्ट मिल सही देखो डू दिया जा पोल बुदे से भी हफ्ते प्रोग्राम च कॉल करूं तो साईं माशाल्लाह नंढी को फर्क आ गए,
3: ठीक है थैंक यू,
1: ठीक है फिर माशाल्लाह
0: जैसे बिल्कुल एक जी
1: नंढड़ी जो
0: तो नंढड़ो बार है उन जला हुई भी असा पेशेंट के ये चना नंढड़ो बार रूबरू दिखारे वने उन के अलावा असां ताईं जेसिताईं पहुचनि त एक त जेको आहे सो उनजी फीड ते हूंदी आहे ज़ाहिर या

0: 12 फीट ते हूंदो त हुन जी मदर खे जेको आहे सो अमर खे परहेज़ करणु घुरिजे. चांवर ऐं गोश्त खटी शयूं वग़ैरह अहिड़ियूं शयूं इस्तेमालु हरगिज़ न करणु खपनि, जंहिंसां जेको आहे सो इहा तकलीफ़ जेको आहे सो ॾींहों ॾींहुं अञा उन में वाधारो अची वेंदो. इन जे करे जेको आहे सो ऐं जिन महिल उनखे वेंझारनि त ख़्याल सां उनखे कननि जी सफ़ाई करे या कन में कप विझी जे कन में एक्स्ट्रा पाणी वग़ैरह जेको आहे सो न पवे ऐं बरूबरु ॾेखारनि त हुनजी दवा
1: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ 0301-96-8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे. प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु जंहिंजो 30 साल तजुर्बो आहे, मोस्ट सीनियर डॉक्टर आहे. इस्लामाबाद खां डॉक्टर साहिब जी शुरूआति थियल आहे. इस्लामाबाद, कराची, हैदराबाद, मोरो, मेहरापुर, नवाबशाह, पूरे पंजाब खां वठी करे पूरे बलोचिस्तान जा बि डॉक्टर साहिब वटि मरीज़ ईंदा आहिनि. गुज़दार खां वठी करे झलमंगसी, बलोचिस्तान, कोयटा खां डॉक्टर साहिब वटि मरीज़ चंदा. मेहरापुर शहर में डॉक्टर साहब जी क्लिनिक आहे. जर्मन होम्योपैथिक क्लिनिक, जर्मनी जेको मुल्क आहे उनजी फ्रेंचाइज आहे डॉक्टर साहब जी, उन सां वाबस्त आहे. जर्मनी सां डॉक्टर साहब जी हिकिड़ी फ्रेंचाइज आहे जर्मन होम्योपैथिक वारनि जी. उते डॉक्टर साहब जी क्लिनिक आहे. मेहरापुर में डॉक्टर साहब जे तावन सां हिते इहा फ्रेंचाइज खोली वई ऐं अलहमदिल्ला उनखे 6 साल हले थो पियो त काफ़ी मरीज़ सिहतयाब थी चुका आहिनि. जो मेहरापुर में डॉक्टर साहिब खे 6 साल थिया आहिनि. डॉक्टर साहिब उन टाइम जॾहिं अची करे फ्रेंचाइज हिते खोल रही ऐं अलाह ताला जे हुकुम सां अलाह साईं जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे त ईअं ई थींदो आहे त शिफ़ा अलाह साईं जी ज़ात ॾींदी आहे ऐं इलाजु डॉक्टर कंदो आहे. काफ़ी अहिड़ा मरीज़ आहिनि जेके सिहतयाब थिया आहिनि. तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था. 0301-96-8051 हिकु कॉलर लाइन ते मौजूदु आहे. कॉल जी तरफ़ ईंदासीं. जेके फेसबुक ज़रिए दोस्त गॾु आहिनि उन्हनि जी बि महिरबानी आहे. मुंहिंजी पर्सनल आई डी आहे ADV हाकिम अली जिस्काणी. उन ते असीं उहो लाइव हिन वक़्तु हले पियो ऐं मां शेयर बि करे सघूं था. उहे कमेंट्स बि ज़रूरु सवाल करे सघूं था. उहे कमेंट्स बि प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदा हलंदासीं. हलूं था. हिकु कॉल जी तरफ़ हिकु कॉलर लाइन ते मौजूदु आहे. अस्सलाम वालेकुम.
2: वालेकुम सलाम
1: साईं. मुंहिंजा केर साहब पियो ॻाल्हाए?
2: मोहम्मद सचल कांधड़ो पियो ॻाल्हायां.
1: ख़ुश आमदी चऊं था मोहम्मद सचल कांधड़ो साहब. किथां पियो ॻाल्हाए मुंहिंजो साईं? छा पुछणु चाहींदो डॉक्टर साहिब खां मुंहिंजा दादा?
2: रिक्वेस्ट आहे त मुंहिंजो थोरो वज़न जो कुआसो वधी चुको आहे ऐं एतिरी उमिरि बि न आहे ऐं उन मां जेको आहे सो डॉक्टर साहिब खे मां रिक्वेस्ट कंदुमि त मां जेके वज़न कमु करण जे लाइ कहिड़ो तरीक़ो इस्तेमालु करे सघंदो.
1: तव्हां अॻु में बि कॉल कई हुई न मूं ॾे?
2: जी जी भाउ.
1: अॻु में बि तव्हां कॉल कई हुई न?
2: हा हा बिल्कुलु.
1: डॉक्टर साहिब खे ॾेखारे विया आहियो?
2: न, डॉक्टर साहिब खे ॾेखारे न आहे.
1: ख़ाली मशवरे में छा थींदो मुंहिंजा मिठा भाउ, अमल कबो आहे. जीअं बि ॾिसो न, ही सिहत आहे. सिहत बाबति तव्हां जेको बि मशवरो वठो था या जेको ॾिसो न, हिकिड़ो दवा तव्हांजे घर पई आहे थी, तव्हां पीअंदो कोन त दवा तव्हांखे उते पई जॻह ते तव्हां हुनखे ॾिसी करे रिज़ल्ट कोन था वठी सघो न मुंहिंजा सॼण.
2: हे
1: बि ईअं ई, हे बि ईअं ई कमु आहे. तव्हां ख़ाली मशवरो वठी छॾींदो हर दफ़े, इन जो को बि फ़ाइदो न आहे. डॉक्टर साहिब खे मां चवां थो, तव्हांखे ॿुधाए थो, ठीकु आहे मुंहिंजा भाउ? बाक़ी छा आहे, असुलु प्रॉपर इन जो इलाजु मौजूदु आहे बिना साइड इफ़ेक्ट जे, ठीक आहे? को बि साइड इफेक्ट न आहे. डॉक्टर साहिब वटि दवाऊं मौजूदु आहिनि. रूबरू ॾेखारे वञो, हलिया अचो, ट्रीटमेंट करायो, पंहिंजो वज़न वग़ैरह डॉक्टर साहिब हर शइ चेक कंदो आहे. वज़न वारे जो पंहिंजो वज़न चेक कंदो आहे. वेट कांटो डॉक्टर साहिब वटि पियो आहे. कद जे न आहे वधंदो, उनजो कद चेक कंदो
2: आहे.
1: उहो मागे दफ़े तव्हांखे ए टू ज़ेड ॾिसियो मुंहिंजा सॼण साईं, ठीकु आहे मुंहिंजा सॼण साईं? तव्हां एफ एम ॿुधो, डॉक्टर साहिब तव्हांखे ॿुधाए थो. मज़ीद रूबरू ॾेखारे वञो.
0: हिकु ॻाल्हि ॿी वाज़े कंदा हलूं त असां वटि होम्योपैथिक में कहिड़े बि इलाज जे हवाले सां ॻाल्हि कयूं, कहिड़े बि मर्ज़ में जीअं मेडिसिन्स में ईअं थींदो आहे मेडिकल में त परे खां मेडिकल में दवाई ॿुधाई वेंदी आहे, भई खंघि थियो त तव्हां फलाणो सीरप पी छॾियो या कहिड़ी तकलीफ़ थिए त तव्हां हीअ. होम्योपैथिक में मरीज़ जी हिस्ट्री वरिती वेंदी आहे, उनजे कद, उनजे बुत, उनजे कलर, उनजी कंडीशन जे मुताबिक़ जेको आहे सो हुनजी हेरेडिटी ख़ानदानी हिसाब सां उनखे बाद में जेको आहे सो हुनजो टेस्ट वग़ैरह ॾिसी करे पोइ जेको आहे सो दवा ॾिनी वेंदी आहे, रिकमेंड कई वेंदी आहे. ईअं हरगिज़ दवा ॿुधाई न वेंदी आहे कंहिं बि पेशंट खे. असां पंहिंजे 30 सालनि में ईअं घर वेठे कंहिंखे बि दवा, इवन उहो पेशंट हे त फ़ोन ते पुछे थो पर असां वटि केरु ईंदो आहे ऐं चवंदो आहे त असांखे दवा ॾियो त असां उनखे बि दवा फलाणे जी घर वेठे जी न ॾींदा आहियूं. हालांकि हू फीस बि ॾींदा आहिनि, लेकिन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन जे करे जो उन पेशंट खे रूबरू ॾिसणो पवंदो आहे, हिकिड़ी ॻाल्हि. ॿी ॻाल्हि त हिन जे लाइ ज़ाहिर आहे उनजो वजूहात अॻे दफ़े बि ॿुधायोसीं त कहिड़ियूं वजूहात हूंदियूं आहिनि. सो इन जे करे अधे खे इहा ई रिक्वेस्ट आहे त रूबरू ॾेखारे वञनि. वॾी महिरबानी.
1: پروگرام ہے صحت کی گال چی میرا پر ایف ایم 94 جو آواز وہاں سماعت میں پہنچے پی احسان لغاری صاحب مورو خاص سے گڈ ہیں ان کا علاوہ گوٹ محمد گوٹ ولیداد خان لنڈ کا محمد صدیق لنڈ پروگرام ادے پی ولی اللہ صدیقی صاحب اصل پروگرام ادے پی کرے جی خاص بھلی کار چوں تھا سبھی دوستوں کے جے دوست فیس بک ذریعے اس سے گڈ ہیں وقت ہے کمرشل بریک جو ہلوں دا کمرشل بریک کی طرف گڑ گڑ جو بدھن رہو جی میرا پر ایف ایم 94